0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचनी आईच्या कोंकणी प्रसारात तुमका सुमेस्तांक मोगो असं स्वागत म्हणता.
1: सुमेस्तांक मुझे प्रणाम मुझे नमस्कार. आईच्या कोंकणी दाईज या अपुर्बाच्या कार्यक्रमाक बरे मगाचनो. या 58व्या गायन स्पर्धेच्या आईच्या एपिसोड असो आणि एक विभाग असा 15 वर्षा वयल्या स्त्रियांचो दोड्या गायनाचो विभाग. आणि या विभागांत विसून आयली स्पर्धिका यापुरी असात. सिल्विनिया अमिता राज फेर्नांडीस आणि स्विनी डिसिल्वा उद्यावरतावणो, फेडोरा सांतोस आणि शर्लिन डिसोजा जेप्पुतावणो, अल्मा मस्करिनस आणि प्रीती कामत विजयतावणो आणि संजना डिसोजा आणि लिप्सी जेकब नजरेत मर्याश्रम तलपाडितावणो. आणि आता आम्ही सोमेस्तानी या 4 जणांचे प्रदर्शन पळोवचे.

0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंग रंगाळचनी आईच्या कोंगणी प्रसारात तुमचं सुमेस्तांक मोगाचं स्वागत म्हणता.
1: सुमेस्तांक मुझे प्रणाम मुझे नमस्कार आईच्या कोंगणी दाईज या अपूर्वाच्या कार्यक्रमाक. बरे मगाचनो, या 58व्या गायन स्पर्धेच्या आईच्या एपिसोडाचो आणि एक विभाग असा 15 वर्षा वयल्या स्त्रियांचो दोड्या गायनाचो विभाग. आणि या विभागांत विसून आयली स्पर्धिका यापुरी असात. सिल्विनिया अमिता राज फेर्नांडीस आणि स्विनी डिसिल्वा उद्यावरतावनो, फेडोरा सांतोस आणि शर्लिन डिसोजा जप्पुतावनो, आल्मा मस्करिनस आणि प्रीती कामत विजेतावनो, आणि संजना डिसोजा आणि लिप्सी जेकब नजरेत मर्याश्रम तलपाडितावनो. आणि आता आम्ही सुमेस्तानी या 40 जणांचे प्रदर्शन पळोचे.